बोले फाजिल बाद दर कर टोई ना लहै छूटी दूजे साध। पंडित वाचे पोथियां ना बूझे विचार अनको मत्ती दे चले।

आए, तू आपे वेख विवसदा अपनी वध्याए, हर तुगो बार किछ नाही तू सच्चा साए, तू आपे आप वरतदा सबनी ही थाई, हर किसे त्यावो।

जियो पिंड सब रास तुम्हारी, तेरा जोर गोपाला जियो, सदा सदा तू है सुखदाई, निव निव लागा तेरी पाई, सार कमावा जे तुझ पावा, जा तू दे दयाला जियो, प्रभ तुम ते लेना तू मेरा गहना, जो तू दे सोई सुख सहना, जिथे रखे बेकुंठ सिथाई, तू सबना के प्रतपाला जियो, सिमर सिमर नानक सुख पाया, आज पहर तेरे गुण गाया, सगल मनोरथ

जग तू एका कवन हर पौरी, तू करता पुरख अगम है, आप सृष्ट उपाति, रंग तरंग उपार्जना बहु बहुविध पाती, तू जाने जिन उपाय सब खेल तुमाती, एक आवे एक जाहे उठ बिन नावे मर जाती, गुरुमुख रंग चलू लिया रंग हर रंग राती, सो सेवो सत निरंजनो हर पुरख विदाती, तू आपे आप सुजान है वड पुरख वडाती, जो मन चित तुद त्याय दे मेरे सच्चा बल बल हों तिन जाती।

अति निर्मल जप हर हर हर मन माचे राम मेरा मन तन भेद लियो हर साचे जी काल के मुख जगत सब ग्रसिया गुरु सतगुरु के वचन हर हम बाचे रहाओ जिनको प्रीत नाही हर सेती ते साकत मूड नर काचे तिनको जन्म मरण अत पारी विच विष्टा मर मर पाचे तुम दयाल शरण प्रतपालक मोको दीजे दान हर हम जाचे हर के दास दास हम कीचे मन निरत करे करनाचे आपे साहा बड़े प्रभु स्वामी हम बन जा रहे हैं ताचे मेरा मन तन जी।

आयो सो अनरस नाही लपटायो, जाका कहे दरगे चले सो किसको नजर ले आवे तले, जाका सब किस

गुरमुख ज्ञान ध्यान मन मान, गुरमुख महली महल पछान, गुरमुख सुरत शब्द निशान, ऐसे प्रेम भगत विचारी, गुरमुख साचा नाम मुरारी, रहाओ ऐनस निर्मल थान सुथान, तीन पवन ने केवल ज्ञान, साचे गुरते हुकुम पछान, साचा हरख नाही तिस सोग, अमृत

सोहेला हम घरे साचा सोहेला साचे सब सुहाया राम तन फिर मेल भया प्रभ आप मिलाया राम प्रभ आप मिलाया सच मन वसाया कामन सहजे माती